0: ಅದು ಸಿಗ್ತಾವ. ಮತ್ತು ನಾವು ಈಗ ಆನ್ಲೈನ್ದಾಗ ಸರ್ಚ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಹಿಸ್ಟ್ರಿನ ಸಿಗ್ತೈತಿ, ಅಲ್ಲಿ ನಾವು ಓದಿ ತಿಳಿಬಹುದು ನೋಡು.
1: ಹೌದೇನ? ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಅವ್ರ ಹೆಸರಲ್ಲೇ ಇದು ಇರ್ಬೇಕಲ್ಲ, ಒಂದು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರ ಅಂತ ಏನೈತಿ ಇಲ್ಲಿ, ಅಲ್ಲಿ ಇರ್ಬೋದಲ್ಲ ಬುಕ್ ಅದು.
0: ಹಾ, ಅಲ್ಲಿ ಅವರು ಜೀವನ ಚರಿತ್ರೆ ಮತ್ತು ಅವ್ರ ವಚನಗಳನ್ನು ಏನು ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿ ಮುದ್ರಣ ಕೊಟ್ಟಿದಾರಲ್ಲ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಐತಿ ನೋಡಿ ಅಲ್ಲೆಲ್ಲ.
1: ಹೌದಲ್ಲ. ಹಂಗಿತ್ತಂದ್ರೆ ನಿಂಗೆ ಟೈಮ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು. ನಾನು ನೀನು ಕೂಡೋ ಮೇಲೆ ಹೋಗಿ ಬರೋಣ. ಒಂದಿಷ್ಟು ಇನ್ನೊಂದಿಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿ ಸಿಕ್ಕರೆ ಏನು ತಪ್ಪದಪ್ಪ, ನಾಳೆ ನಾವು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಬಗ್ಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ಇವ್ರು ಮಾಡಿದಂಥದ್ದನ್ನು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ಬೋದಲ್ಲ.
0: ಹೌದು ಹೌದು.
1: ಹಾಂ, ಅದಕ್ಕೆ ನಾ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನೋಡೋಣ
0: ಫೋನ್
1: ಬಹುಶಃ
0: ಮಾಡು,
1: ನಾಳೆ.
0: ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮಾಡು,
1: ಹಾಂ
0: ನಾನು ಖಾಲಿ ಇರ್ತೀನಿ, ಇಬ್ರು
1: ಹ್ಞೂ
0: ಕೂಡಿ ಹೋಗಿ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋರು
1: ಆಯ್ತು.
0: ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ
1: ಆಯ್ತು ಆಯ್ತು, ನಾನು
0: ಆಯ್ತು
1: ಫೋನ್
0: ನಡಿ
1: ಮಾಡ್ತೀನಿ.
0: ನಡಿಲೇನ?
1: ರೈಟ್ ರೀ, ಓಕೆ.
2: ಇದುವರೆಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಚಜ್ಜಿ ರೊಟ್ಟಿ ಚವಳಿಕಾಯಿ ಕೇಳಿದಿರಿ.
3: ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದವರು ಸಿದ್ದರಾಯ್ ಸಾಳುಂಕೆ ಹಾಗೂ ಕಿರಣ್ ಕುಮಾರ್ ಶೇಖದಾರ್.
2: ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಿರ್ವಹಣೆ ಬಿ.
4: ಸಮಯ 6:20, ಈಗ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತೆಗಳು.
5: ಇಎಂ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾ ಶೂಯಂತಾಂ. प्रवाचकः पुरुषोत्तम शर्मा. अथ मुख्य वार्ताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य भारतीय विमान चालकेन कैप्टन स्मिथ मच्छार इत्यनेन सह दूरभाष माध्यमेन संवादं कृतवान्. शीघ्र स्वास्थ्य लाभाय च तस्मै शुभकामनाः अयच्छत्. वाणिज्य उद्योग मंत्री पीयूष गोयलः अमेरिका देशस्य मिल्वोकी नगरे आयोजितस्य G20 व्यापार मंत्रिणां सम्मेलनं पृथक् फ्रांस, कनाडा, सऊदी अरेबिया, दक्षिण कोरिया देशानां स्वसमकक्षैः सह द्विपक्षीय वार्ताम् अकरोत्. कृतज्ञ राष्ट्रम् अद्य महात्मा गांधिने, पूर्व प्रधानमंत्रिणे लाल बहादुर शास्त्रिणे च तयोः जन्मजयन्त्यवसरे श्रद्धांजलिम् अर्पयति. अपि च एशियन गेम्स क्रीडा महोत्सवे अद्य भारतीय मुष्टामुष्टि क्रीडकैः मल्लस्पर्धिभिः धनुर्धरैः च स्वर्णपदकानि विजितानि. पदकताल्यां भारतं 75 पदकानि अर्जित्य पञ्चमस्थाने विद्यते. अथ वार्ताः विस्तरेण. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य भारतीय विमान चालकेन कैप्टन स्मिथ मच्छार इत्यनेन सह दूरभाष माध्यमेन संवादं कृतवान्. सहचालकेन कृतस्य आक्रमणस्य प्रतिरोधं कुर्वता तेन फ्लाई दुबई विमाने दुबईतः तेल अवीव नगरं प्रति गच्छतां 80+ यात्रिणां प्राणाः रक्षिताः. कैप्टन मच्छार इत्यनेन प्रधानमंत्रिणे स्वस्य अनुभवस्य विस्तृतं विवरणं प्रदत्तम्. सममेव घटनाक्रमे तस्मै साहसः कुतः प्राप्तमिति अपि कथितम्. प्रधानमंत्री तस्य साहसं प्रशंसितवान्, तस्य शीघ्रस्वास्थ्यलाभाय शुभकामनाः च अयच्छत्. श्रीमोदी अवदत् यत् सम्पूर्णं राष्ट्रं तस्य स्वास्थ्यलाभाय प्रार्थनां करोति. प्रधानमंत्री अवोचत् यत् कैप्टन स्मितः साहसेन, यथासमयम् उचितनिर्णयेन, क्षमतया, धैर्येण च जनानां प्राणान् अरक्षत्. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी स्मितस्य साहसस्य प्रशंसां कुर्वन् अवदत् यत् देशः गर्वेण वक्तुं शक्नोति यत् भारतीयाः प्राणान् रक्षितुं, स्वजीवनं संकटे स्थापयितुं सज्जाः भवन्ति. वार्तालापसमये भावुकः स्मितः अवदत् यत् प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी तस्य सर्वाधिकः आदर्शः अस्ति, अथ च प्रधानमंत्रिणः दूरभाषसंवादं प्रति गौरवानुभूतिः अपि तेन प्रकटिता.
6: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने, यानी फ्रैक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग. और आपने अपने शरीर पे इतना बड़ा घाव हुआ, आप स्वयं जीवन और मृत्यु की लड़ाई लड़ रहे, उस समय भी आपने अपने जीवन की परवाह नहीं की, सभी यात्रियों के जीवन की परवाह की. और सबसे बड़ी बात, एक